गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

बिसियार तू तने देह ले एक तू दिगर को नहीं तू दाना तू बिना मैं विचार क्या करी नामे चे स्वामी बकसंद तू हरी हले जारा खुश खबरी बल बल जाओ हो बल बल जाओ निकी तेरी बिगारी आले तेरा नौ रहाओ कुजा आमद कुजा रापती कुजा